तू निश्चल करता सोई, तुद आपे भावे सोई वरते जी, तू आपे करे सो होई, तुद आपे सृष्ट सब।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

तन मुख बोले हर मुखी सदा सदा जानो ते सुखी एक पछाने तुद कियो सोझी जाने नाम संग जिसका मन माने नानक तिन्हें निरंजन जाने गुर

संघ पाओ असंघ पूजा संघ तप ताओ असंघ रन मुख वेद पाठो असंघ जोग मन रह उदास असंघ भगत गुण ज्ञान विचारो असंघ सती असंघ दाचार